0: Hola, Maza King.
1: Oh, Maza King.
2: मी
0: घरी नाही जायचं का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मा छलो, तू माझा किंग किंग किंग किंग.